अब देखिए, ये हमारे फारूक भाई ने जो नगमा इसका रचा है, इसकी आने की गति कैसे है? धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना धी धी ना